0: तुम क्लास तुम कुफा भी
1: रंडेशा का हरे ना हम तंग जरे दिया ये फमिया विची मिया अंबिफ्ट मियारे ये रंजोत तुझो फंदा तुझा इस क्रिस फा फिरे ने ना तेल माना ना तुम बुने रंजोत तुझो रूसी ऑस्ट्रेलिया और मादागास्कर नाउन मादागास्कर अंतफित संभव कराजंतानो सच्ची अंबोला चिंफानी चकीटुआ निउलु ना एटु आराचिंफानी चकीटु नुला एटु दिया रावत अतेरक ले फुम्बा फ्सेने ना टाम्जाई सच्ची ना दिच्माफा पुए संफंपेनारा ना ना तोते तुआ दिया बामाना ना उल्ला याने गेन जासे मिशन जासे Asanu ilana zany ny famoronana andreo mba azahoany asa miaiky ary miatrika amin'ny fomba mahery veka amin'ny fahasairana. Zay ny fahasairanana zany. Zany hoe tonga hiatsapitsika amin'izay fotoana izay fa manana areti-pelatanantsika filifily ny zaza nampianarina eran'izao tontolo izao. Ireo a no hipetrahana ny oavy amin'ity firenena ity. Fa zay tsy resaka toekareny izay. Tsy resaka toekareny izay a. Fa resaka politika zay zavatra zay. Politika nao no resaka politika zavatra zay. Raha mijerintsika eto de tadidio fa mbeny tenin'ny jeneraly Ramanantsoa no milaza hoe leo mbo nanana tsy tia boribory ny malagasy satria tsy te hitatatra ho an'irain'le zafy.
0: Saotra tompoko lahy, saotra tompoko vavy.

0: क्लास तुमको वाफी
1: निवासे चामजोना फुमारे चमुलाना सोंसन तिनें नंप्रिस्ता अफतिए मिनिस्टर से या चुनिस मुख्याराकार से तुंगने मिलापंतनान से या नाम फारेर वे राजम्प्रिस्ता नरो मगति चमाजो न्यूनारे तिनें निश्चिसरारा इन्हें नहीं जाने निवासे रफामियास फुल दिमाग चुरवारी म्यूटो नंदाला ने ना इजियान म्याचुनियती Rione mamie la fate manarga nan hanna wanna sochi stune
2: stutsi ftona famiza tsintsombo zao azonao fa zavatra tina ambary io zany chauffeur sy receveur taolo zay reo misy fady manjanaka tsirairay avoko dia zavatra mba takinay zany dia mba jerevana momba nay hoe aiza le fanampinanay efa tap efa deuxième confinement zao a kanefa zay mbola tsy naharay andeha izy dia mba tokony jerevana akaiky zany momba anay hoe aizaaiza zay mamelomba dia manjanaka ny anay a ny hoanina androany tiatavina androany ny hoanina rapitso tiatavina androrapitso